आजच्या ऐकोप्यानं कुंभनाद कार्यक्रमात ऑलिडिया रॉड्रिगस उजरे. कुंभनाद कार्यक्रमात आता आम्ही ऐकूया पहिले गीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनील वेगस, गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा, गीत जीवितांत अधुरे.

मुक्लेंगीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जाऊन असात एडन डेसा, विनय लोवेस आणि प्रज्योत डेसा. गीत हॅलो ब्युटी.